तू आद पुरख परंपर करता जी, तुद जीवड़ वरना कोई, तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी, तू निचल करता सोई, तुद्या

प्रिय हो गौड़ी महल्ला पांचवा। गुण कीरत निद मोरी रहाओ तू ही रस तू ही जस तू ही रूप तू ही रंग आस ओट प्रभ तोरी तू ही मान तू ही तान तू ही पत तू ही प्राण गुर टूटी लै जोरी तू ही ग्रह तू ही बन तू ही गाओ तू ही सुन है नानक नेरी है नानक नेर नेरी। गौड़ी महला पंजवा मातो हर रंग मात।